0: Masa King. Oh, Masa King.
1: मी
0: घरी नाही जायचा का? मी तुझे घर जाने जी घर, मी छमक छलो तू माझ